0: हाँ
1: ये देख चिन चिन, हाँ ये तो चिन चिन
0: चौकबुश
1: चौकतुक हिंदा चौक ही चौक हिंदा चौकोपो।